0: आप मम प्राण आधार, परमहंस गुरुदेव जी तीन लोक के दे, सुर नर मुनि सब संत जन नित उठ करते से, सतगुरु सामदाता नहीं सब जग मांगन हार। सतगुरु समदाता नहीं, अवर गुरुदेव सतगुरु,
1: नाश गुरुदेव सतगुरु,
0: समदाता नहीं, देयर इज नो ग्रेटेस्ट और द हाईएस्ट देन द सतगुरु,
1: není většího, nejvyššího než gurudev, než sataguru.
0: Sab jag manganhar, everyone are asking from the gurudev.
1: Všichni prosí gurudeva.
0: Even it is said, raja or bahadsa, at that time about the Muslims, they say the bahadsa.
1: A dokonce se říká, že i král nebo ten muslimský vládce bahadsa v té době.

0: निर्गुण से सगुण बन आए, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Aapki šaran mein aaye pade hum, durval.